0: judge.
1: Cholna Guru Gor, Guru Gor, Guru Jap Praniho, Shabad Har Har Jape, Naam Navne Dape, Rasan Ayanas Rasai, Sat Kar Janiyo, Phun Prem Rang Paiye, Guru Mukhay Tyaye, An Marg Tajo, Pajo Har Gyaniyo, Bachan Gor Ved Taro, Panchpuh Bas Karo, जन्म कुल उद्धरो द्वार हर मानियो जो तो सब सुख एत उत तुम वंशवो गुरु गुर गुरु गुर गुरु जा